0: ഇപ്പോൾ സമയം 7 മണി കഴിഞ്ഞ് 59:50. ഇനി 8 മണിക്ക് സമാജ പ്രഭാത്, തുടർന്ന് മോർണിംഗ് ന്യൂസ് ഡൽഹി റിലെ.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और स्विट्जरलैंड के राष्ट्र

0: तो श्रोताओ, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम आम का पेड़।
1: मेरा नाम साक्षी है, मैं एक आईटी कंपनी में काम करती हूँ। एक दिन ऑफिस से घर आते वक्त रात को एक कार सामने चल रही थी, उसने अचानक से ब्रेक मारा। पर उसकी टेल लाइट ही नहीं चली, बस एक छोटा सा डिम बल्ब था, वो भी धुंधला सा। मुझे लगा मैं सीधा टकरा जाऊंगी, एक छोटा सा बल्ब ही तो है, पर अगर ना चले तो सब कुछ अंधेरा हो जाता।
2: वाहन चलाते समय टेल लाइट और ब्रेक लाइट का ठीक से काम करना जरूरी है, ताकि पीछे आने वालों को समय पर संकेत मिल सके।
0: और इसी के साथ अब हमारा आज का उमंग प्रसारण यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
3: और उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी जगबंधु,
0: मुकुल सिंह,
3: वीरेंद्र
0: और हमारी आज की विशेषज्ञ
3: सहायक आचार्य दीपमाला जी के साथ कल तक के लिए विमलेश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
4: उमंग उमंग उमंग उमंग।
5: ഇതുവരെ കേട്ടത് ഉമംഗ് CIIT സ്പോൺസർ പരിപാടി. ആകാശവാണി സമയം 3:00. പ്രിയ ശ്രോതാക്കൾ, ഇപ്പോൾ ഗാനോപഹാരം. കേൾക്കാൻ കൊതിക്കുന്ന ഒരുപിടി ഗാനങ്ങളുമായി വീണ്ടും എത്തുകയാണ് ഗാനോപഹാരം. ഇന്ന് ആദ്യം കേൾക്കാം എസ് രമേശൻ നായർ വരികൾ എഴുതി എസ് പി വെങ്കടേഷ് ഈണം പകർന്ന ബിജു നാരായണനും ചിത്രയും പാടിയ ഗാനം. ചിത്രം അനിയൻ ബാബ ചേട്ടൻ ബാബ.